मोहे निर्गुण गुण किशु ना है, सर्वनिधान तेरी दृष्टि माहे, नानक दीन जाचे तेरी सेव, कर कृपा दीजे गुरुदेव। गोंड

माए ना होती, बाप ना होता, कर्म ना होती काया, हम नहीं होते, तुम नहीं होते, कौन कहां ते आया।